पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा ॐ दिव्ज्योति परब्रह्म दीपं सर्वे मोहनं दीपनं सजते सर्वं संध्या दीपं सर्वसत्यम्।